0: Maza King. Oh, Maza King.
1: Me?
0: घरी नाही जायचं का? मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छम्मच छलू.

नाचे नाचे कोई वहां आहा नाचे नाचे सारे हंसी आहा नाचे नाचे सारे जवां आहा नाचे नाचे।